0: केंद्रीय पेट्रोलियम प्राकृतिक गैस मंत्री हरदीप सिंह पुरी अवदत् यत् सर्वकारः देशे E85 इत्यन्धनं प्रवर्तयितुं योजनां निर्माति। सामान्य E20 पेट्रोल इन्धनात् प्रति लीटर मितात्मकः प्रायः 20 रूप्यकाणि यावत् अल्पार्घयुतः भविष्यति। मन्त्रिणा स्पष्टीकृतं यत् अस्य E85 इति इन्धनस्य उपयोगः केवलं तादृशेषु विशिष्ट वाहनेष्वेव भविष्यति यानि मुख्यरूपेण अस्य इन्धनस्य कृते एव विनिर्मितानि सन्ति। एकया निजवार्तावाहिन्या सह संवादे पेट्रोलियम मन्त्रिणा प्रतिपादितं यत् सर्वकारस्य अस्य प्रस्तावित प्रयासस्य मुख्योद्देश्यम् उपभोक्तृभ्यः आर्थिक सहायता प्रदानं सहैव देशे सर्वकारस्य एथेनॉल मिश्रण कार्यक्रमः तीव्रगत्या अग्रे वर्धेत इति वर्तते। संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवालः सहैव डॉ एल मुरुगुनः इत्येतौ अद्य संसद भवन परिसरे आगामिनः वर्षाकालीन सत्रस्य सज्जतायाः विस्तृत समीक्षां कृतवन्तौ। संसदः इदं महत्वपूर्णं सत्रमस्मिन्नेव मासे 20 दिनांकादारभ्य अगस्त मासस्य 13 दिनांकं यावत् प्रचलिष्यति। सामाजिक संजालीय तन्त्रांशे सूचयन् श्री मेघवालः अवदत् यत् अस्मिन्नवसरे आगामि सत्रे प्रस्तुतिकरणाय निर्धारितानां प्रमुखाणां वैधानिक कार्याणां सूक्ष्मा समीक्षा विहिता। सहैव सत्रस्य सुचारु संचालनाय संबंधितेभ्यः अधिकारिभ्यः आवश्यकाः दिशानिर्देशाः अपि प्रदिष्टाः। वाणिज्योद्योग मन्त्रिणा पीयूष गोयलेन अद्य नवदिल्ल्यां राष्ट्रिय उत्पादकता परिषदः उद्योग प्रोत्साहन विभागस्य आन्तरिक व्यापार विभागस्य वाणिज्य विभागस्य च अधिकारिभिः सह समीक्षा सभायाः अध्यक्षता कृता। सामाजिकान्तर्जालीये पटले श्रीगोयलः अवदत् यत् अन्तर्विभागीय सहयोगस्य परिष्कारे संस्थागत क्षमतानां सुदृढीकरणे उत्पादकता सेवा वितरणस्य च वर्धनाय सर्वोत्तम पद्धतीनां स्वीकरणे च चर्चा केन्द्रिता आसीत्। मन्त्रिणा अधिक एकीकृतस्य दक्ष भविष्यस्य कृते सज्जतायाः प्रशासनिक संरचनायाः निर्माणस्य लक्ष्ययुतानाम् उपक्रमाणामपि समीक्षा कृता। भारतर्तु विभागेन अद्य उत्तराखण्डे पृथक् पृथक् स्थानेषु अतितः प्रचण्ड वृष्टेः पूर्वानुमानं कृतमस्ति। आगामि दिनद्वयोः हरियाणायां हिमाचलप्रदेशे उत्तरप्रदेशे बिहारे पश्चिमबंगस्य उपहिमालयीय क्षेत्रेषु सिक्किमे ईशान्यभारते देशस्य उत्तरभागेषु च प्रचण्डतः अतिवृष्टिः भवितुमर्हति इति विभागेन उक्तम्। आकाशवाण्या सह वार्तालापं कुर्वन् IMD इत्यस्य वैज्ञानिकः डॉ शशिकान्तः अवदत् यत् अद्य श्वः च दिल्ली NCR क्षेत्रस्य कृते कापि पूर्वसूचना नास्ति। फीफा विश्वकप क्रीडायाम् अमेरिका देशस्य बोस्टन नगरे प्रथमायां प्रागुपान्त्य क्रीडायां फ्रांस देशेन मोरोक्को देशः 2-0 इत्यंकैः पराजित्य उपान्त्यचक्रीय क्रीडायां प्रविष्टम्। अद्य रात्रौ द्वितीयायां प्रागुपान्त्य क्रीडायां स्पेन देशः बेल्जियम देशं सम्मुखीकरिष्यति इति वार्ताः।
1: अल्पसमयतिनुल्लिल प्रादेशिक वार्तकल्
2: ആകാശവാണി നമസ്കാരം. പ്രാദേശിക വാർത്തകൾ വായിക്കുന്നത് ഗോപകുമാർ. പ്രധാന വാർത്തകൾ. ത്രിരാഷ്ട്ര പര്യടനത്തിന്റെ ഭാഗമായി ന്യൂസിലൻഡിലെത്തിയ പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദിക്ക് ഊഷ്മള വരവേൽപ്പ്. ഓപ്പറേഷൻ തൂഫാന് 5 ദക്ഷിണേന്ത്യൻ സംസ്ഥാനങ്ങൾ പൂർണ്ണ പിന്തുണ ഉറപ്പു നൽകിയതായി ആഭ്യന്തരമന്ത്രി രമേശ് ചെന്നിത്തല. ദക്ഷിണേന്ത്യൻ സംസ്ഥാനങ്ങളിലെ DGP യോഗം ഇന്ന് തിരുവനന്തപുരത്ത് ചേർന്നു. വയനാട് കള്ളാടി മണ്ണിടിച്ചിൽ പ്രദേശത്ത് തിരച്ചിൽ ഇന്നും തുടർന്നു. ഇനി കണ്ടെത്താനുള്ളത് ഒരാളെക്കൂടി. കശുവണ്ടി മേഖലയിലെ പ്രതിസന്ധിയിൽ ഇടപെടൽ ആവശ്യപ്പെട്ട് കേന്ദ്ര ധനമന്ത്രി നിർമ്മലാ സീതാരാമന് നിവേദനം സമർപ്പിച്ച് മന്ത്രി ഷിബു ബേബി ജോൺ. സംസ്ഥാനത്ത് ശക്തമായ മഴ തുടരുന്നു. എല്ലാ ജില്ലകളിലും ഇന്ന് മഞ്ഞ ജാഗ്രത. കേരളം കർണാടക ലക്ഷദ്വീപ് തീരങ്ങളിൽ മത്സ്യബന്ധനത്തിന് വിലക്ക്. ഫിഫ ലോകകപ്പ് ഫുട്ബോൾ 2 ക്വാർട്ടർ ഫൈനലിൽ ഇന്ന് സ്പെയിൻ ബെൽജിയത്തെ നേരിടും. വാർത്തകൾ വിശദമായി. ത്രിരാഷ്ട്ര പര്യടനം